0: यत् अस्मिन् नूतन विधेयके राष्ट्रिय अधिकरण आयोगस्य स्थापनायाः प्रावधानम् अस्ति। यस्य अध्यक्षता सर्वोच्च न्यायालयस्य पूर्व न्यायाधीशः उत उच्च न्यायालयस्य पूर्व मुख्य न्यायाधीशः करिष्यति। विधेयक पारणात् परं सदने विशेष उल्लेखानां विषयेभ्यः समयः कल्पितः, यस्मिन् विधिक सदस्यैः लोक महत्वस्य विषयाः उत्थापिताः। कार्यसमाप्त्यनन्तरं पीठासीनाधिकारिण सदनस्य कार्याचरणं श्वः प्रातः 11 वादनं यावत् स्थगितम्। लोकसभया केरल नाम परिवर्तनं विधेयकं पारितम्। अस्मिन् विधेयके संविधानस्य प्रथम अनुसूच्यां राज्यस्य केरल इति नाम परिवर्त्य केरलम् इति कर्तुं प्रावधानम् अस्ति। विधेयकस्यास्य विषये भाषमाणः गृहराज्यमन्त्री नित्यानन्दरायः अवोचत् यत् गतवर्षे केरल विधानसभया राज्यस्य नाम केरलमिति कर्तुं केन्द्रसर्वकाराय अनुरोधप्रस्तावः पारितः आसीत्। तेनोदीरितं यत् मलयालम् भाषायां राज्यस्य नाम केरलमिति अस्ति, परं संविधाने एतत् केरल इति लिखितमासीत्। राज्यसभया राष्ट्रिय सहकारिता विकास निगम संशोधन विधेयकमपि पारितम्। सहकारिता राज्यमन्त्री मुरलीधर मोहिल इत्यनेन उपस्थापितं विधेयकं निगमस्य गतिविधीन् औद्योगिकपण्येषु अपि विस्तारयितुम् अनुमतिं ददाति। उभे अपि विधेयके नीट विप्रतिपत्तिमधिकृत्य विपक्षस्य कोलाहलमध्ये चर्चां विनैव पारिते। भारतीय ऋतु विज्ञान विभागेन अद्य पूर्व राजस्थान ओडिशा प्रभृति प्रदेशेषु अतिवृष्टेः पूर्वाभासः प्रकटीकृतः। पंजाब उत्तराखंड गुजरात क्षेत्रेषु अपि अतिवृष्टिः संभाव्यते। आंध्रप्रदेश झारखंड कर्नाटक प्रदेशेषु विद्युतपात झंझावाताभ्यां सह अतिवृष्टि परा संचेतना च प्रसारिता। राष्ट्रीय राजधान्यां तावत् देहल्यां सायंकाले मेघाच्छादनेन सह मंद वृष्टिः संभाव्यते। इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಎಫ್ಎಂ ಕಂಪನಾಂಕ 102.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ಗಳು.
2: ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತರಂಗ ಸಿಡ್ಯಾಟ್ ಜೊತೆ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ರಾಜ್ಯವ್ಯಾಪಿ ಪ್ರಸಾರದಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಬುಧವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 7:15 ಎಫ್ಎಂ ರೈನ್ಬೋ 101.3 ಮೆಗಾಹರ್ಟ್ಸ್ನಲ್ಲಿ ಪ್ರತಿ ಗುರುವಾರ ಬೆಳಗ್ಗೆ 8:30 ಪ್ರಸಾರವಾಗಲಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಪ್ರಾಯೋಜಕರು ಸಿಡ್ಯಾಕ್ ಬೆಂಗಳೂರು. ತಪ್ಪದೇ ಕೇಳಿ ಪ್ರಾಯೋಜಿತ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ತರಂಗ ಸಿಡ್ಯಾಕ್ ಜೊತೆ.
3: ಆತ್ಮೀಯ ಕೇಳುಗರೆ, ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5-6 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಪ್ರಶ್ನೆ ನಿಮಗಾಗಿ ಕಾದಿದೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ. ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9-10 ಗಂಟೆಯವರೆಗೆ. ಕರೆ ಮಾಡಿ ಹಾಡಬಹುದು ಭಾವಗೀತೆ, ಜನಪದ ಗೀತೆ, ಭಕ್ತಿಗೀತೆ, ಭಜನೆ ಪದ, ಚಿತ್ರಗೀತೆ. ನಿಮ್ಮದೇ ಧ್ವನಿಯಲ್ಲಿ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ನಮ್ಮ ದೂರವಾಣಿ ಸಂಖ್ಯೆಗಳು 2253452, ಎಸ್ಟಿಡಿ ಕೋಡ್ 08382, ಮೊಬೈಲ್ ಸಂಖ್ಯೆ 9480249740. ನೆನಪಿಡಿ, ಪ್ರತಿ ಶುಕ್ರವಾರ ಸಂಜೆ 5 ಗಂಟೆಗೆ ಗೀತೆಗೊಂದು ಪ್ರಶ್ನೆ, ಪ್ರತಿ ಭಾನುವಾರ ಬೆಳಿಗ್ಗೆ 9 ಗಂಟೆಗೆ ಹಾಡಿಗೊಂದು ಗೀತೆ. ನಿಮ್ಮ ನೆಚ್ಚಿನ ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಕೇಂದ್ರದಿಂದ.
1: ಆಕಾಶವಾಣಿ ಕಾರವಾರ ಸಮಯ 7:02 ಆಗಲಿದೆ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ವಾಣಿಜ್ಯ ಪ್ರಕಟಣೆಗಳು, ಆನಂತರ 7:05 ಪ್ರದೇಶ ಸಮಾಚಾರ, ಬೆಂಗಳೂರು ಕೇಂದ್ರದ ಸಹಪ್ರಸಾರ.

0: तस्य विरुद्धं युद्धे प्रदेशेषु भाषासु धर्मेषु पृष्ठभूमौ च जनानां ऐक्यम् आनीतम्। सः वीर सावरकरस्य नेताजी सुभाष चंद्र बोसस्य तिरुपुर कुमारस्य इत्यादीनां स्वातंत्र्य योद्धृणां त्यागस्य स्मरणं कृत्वा तेषां साहसेन वंदे मातरम् इत्यस्य चैतन्यं जीवितं स्थापितम् इति उक्तवान्। सर्वकारेण अद्य सूचितं यत् नेशनल एआई स्किलिंग इनिशिएटिव इत्यस्य प्रथमे चरणे प्रायः 16,000+ नामांकनानि जातानि। सूचना प्रसारण राज्य मंत्री डॉक्टर एल मुरुगन वर्यः लोकसभायां लिखिते प्रत्युत्तरे अवदत् यत् आहत्य 20,600+ यावत् प्रतिभागिनः प्रथमस्य चरणस्य मॉड्यूल द्वयं सम्पन्नं कृतवन्तः। सः अग्रे अवदत् यत् 25,500+ यावत् प्रतिभागिनः कार्यक्रमस्य प्रथमस्य चरणस्य 4 मॉड्यूल विशेषान् सम्पूर्णं कृतवन्तः। पाठ्यक्रमं मॉड्यूल पाठ्यक्रमस्य अवधिः इत्यादीनां द्वितीय चरणस्य विवरणानि अन्तिमावस्थायां सन्ति। भारतीय रेलवे मन्त्रालयेन पश्चिम रेलवे मण्डलस्य गैरातपुर अहमदाबाद खण्डे चतुष्पथीय मार्ग ऊर्ध्व सेतोः निर्माणाय 53,100+ परियोजना स्वीकृता। रेलवे मन्त्रालयेन सूचितं यत् एषा परियोजना अम्रेला कार्यान्तर्गतं स्वीकृता अस्ति। मन्त्रालयेन स्पष्टीकृतं यत् अस्य रेल सेतुभागस्य आहत्य दैर्घ्यं 16,000+ यावत् भविष्यति। अमेरिका देशस्य सेंट लुइस नगरे आयोज्यमानस्य सिंकफील्ड चषकस्य द्वितीय चक्रे भारतीय ग्रैंड मास्टर आर प्रज्ञानंद जवाखेर सिंदारोव इत्येतं पराजितवान्। राष्ट्रमंडल स्पर्धायां भारतीय दलेन नाइजीरियायाः लागोस नगरे तृतीय दिवसे स्वायत्तीकृतानि 5 पदकानि। अन्ते मुख्यवार्ताः पुनः एकवारम्। सहकारिता क्षेत्रस्य संवर्धनाय वित्तीयानुदान वृद्धि विधेयकं संसदा पारितम्। गृहमंत्री अमित शाहः प्रोक्तवान् यत् सर्वकारः सर्वेषु विषयेषु चर्चायै सन्नद्धः। संसद संचालनाय विपक्षात् विहितः आग्रहः। युवानः आत्मचरितानि पठेयुः, रील्स इति युगस्य लघुमार्गान् परिहरेयुः इत्यगादीत् प्रधानमंत्री नरेन्द्र मोदी। हर घर तिरंगा इत्यभियानं गतिं भजते। उपराष्ट्रपतेः सीपी राधा कृष्णनवर्यः अवदत् यत् वन्दे मातरम् इति भावना राष्ट्रियात्मनः सशक्तिकरणं करोति। राष्ट्रमंडल स्पर्धायां भारतीय दलेन नाइजीरियायाः लागोस नगरे तृतीय दिवसे स्वायत्तीकृतानि 5 पदकानि इति वार्ताः।
1: ಆಕಾಶವಾಣಿ ರಸವಾರ್ತೆ ಬರೆದವರು ವಿಜಯಪುರದ ಕಟ್ಟೆ ಗುರುರಾಜ್, ಓದುತ್ತಿರುವವರು ವಿಜಯಲಕ್ಷ್ಮಿ ನಾಗರಾಜು. ಪ್ರಿಯ ಶ್ರೋತೃಗಳೇ, ನಾಳೆ ಅಲ್ಲ ನಾಡಿದ್ದು, ನಾಡಿದ್ದಲ್ಲ ಆಚೆ ನಾಡಿದ್ದೇ ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ದಿನ. ಬ್ರಿಟಿಷರು ಭಾರತ ಬಿಟ್ಟು ತೊಲಗಿದ ದಿನ. ಈ ಬ್ರಿಟಿಷರು ಸುಮ್ಮನೆ ಆಸಾಮಿಗಳಲ್ಲ, ಭಾರತನ ಕಪಿಮುಷ್ಟಿಲಿ ಹಿಡ್ಕೊಂಡಂಗೆ ದುಬೈನೂ ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ರು. ಆ ದುಬೈನ ವ್ಯವಹಾರಗಳಿಗೆ ಕುಣಿಕೆ ಹಾಕಿ ಅದನ್ನ ಭಾರತದಿಂದಲೇ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ರು. ಅಂದ್ರೆ ದುಬೈನ ರಾಜಕೀಯ ವಾಣಿಜ್ಯ ವಹಿವಾಟುಗಳ ರಾಜಧಾನಿ ನಮ್ ದಿಲ್ಲಿ, ಈಗಿನ ದೆಹಲಿ. ದೆಹಲಿಯ ಹೃದಯ ಅದುಮಿದ್ರೆ ದುಬೈನ ರಕ್ತ ಸಂಚಾರ ನಿಂತು ಹೋಗ್ತಿತ್ತು. ಕಾರಣ ಏನಂದ್ರೆ, ದುಬೈ ವ್ಯವಹಾರಗಳು 90% ಆಗ್ತಾ ಇದ್ದದ್ದು ಇಂಡಿಯನ್ ಕರೆನ್ಸಿಲಿ. ನೀವು ನಂಬಲಿಕ್ಕಿಲ್ಲ, ದುಬೈ ಆಗ ತೈಲಕ್ಕೆ ಹೆಸರಾಗಿರ್ಲಿಲ್ಲ, ಮುತ್ತಿಗೆ ಹೆಸರಾಗಿತ್ತು. 2-3 ಕೋಟಿ ರೂಪಾಯಿ ಮೌಲ್ಯದ ಮುತ್ತುಗಳು ದುಬೈನಿಂದ ಭಾರತಕ್ಕೆ ಬರ್ತಿತ್ತಂತೆ. ಅದಕ್ಕೆ ಇವತ್ತಿಗೂ ಮುಂಬೈನಲ್ಲಿ ಮೋತಿ ಬಜಾರ್ ಅಂತಿರೋದು. ನಾವು ಬೆಳೀತಾ ಇದ್ದ ಅಕ್ಕಿ, ಗೋಧಿ, ತುಪ್ಪ, ಚಹಾ, ಶ್ರೀಗಂಧ ಎಲ್ಲ ದುಬೈ ಸೇರ್ತಾ ಇತ್ತು. ಇದರ ಮಧ್ಯೆ ನಿಂತು ಝಣ ಝಣ ಕಾಂಚಾಣ ಎಣಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದದ್ದು ಮಾತ್ರ ಬ್ರೋಕರ್ ಬ್ರಿಟಿಷರು. ಇಂಥ ಬಂಗಾರದ ಮೊಟ್ಟೆ ಇಡೋ ದುಬೈ ಮತ್ತು ದೆಹಲಿಯ ಕರುಳ ಕುಡಿ ಕತ್ತರಿಸಿದ್ದು ಕೂಡ ಇದೇ ಬ್ರಿಟಿಷರು. ಭಾರತಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರ ಕೊಡೋದಕ್ಕಿಂತ ಮೊದಲು, ಅಂದ್ರೆ ಏಪ್ರಿಲ್ 1, 1947 ದುಬೈ ಆರ್ಥಿಕ ಆತ್ಮದಂತಿದ್ದ ದೆಹಲಿ ಸಂಬಂಧವನ್ನ ಕತ್ತರಿಸಿ ಇಂಗ್ಲೆಂಡ್ ಸೇರಿಸಿದ್ರು. ಇಲ್ಲ ಅಂದಿದ್ರೆ ದುಬೈ ಕೂಡ ಭಾರತದ ವಸಾಹತು ಆಗ್ತಿರ್ತಿತ್ತು. ಇತಿಹಾಸ ಎಂಥ ಕೌತುಕ, ವಿಚಿತ್ರ ಅಲ್ವಾ? ಇದು ಕೂಡ